afternoon, good afternoon and very good afternoon friends. Tune Kalchanti 100.4 Akashwani FM Rainbow Katak Tilsi Tiltak. Studio ghadite samay bortoman aparanno 4ta baji 6 minute au 30 second. Aur Rainbow Rockanari muasi pahunchi jaiche apanko Rainbow dosh subh shri karibaku apanko ei aparanno ko tike surila au tike tension free. अपराह्न 4टा बाजि सारिलाणी माने आरंभ करबा शो सुरिला आफ्टरनून किंतु शो आरंभ करबा आगरो जणै दोछि बडवानको नमस्कार एंड सानवानको ढेर सारा प्यार ट्यून कहिछन्दि आकाशवाणी एफएम रेनबो कटक फ्रिक्वेन्सी जारो 100.4

Good morning, I'm from Tune Culture and the 100.4 Akashwani from Rainbow Katak Dil Se Dil Tak Kon Dil Se Dil Tak Hriday Mitra Aaj Apananka Sahita Show Ni Ki Subha Sakala Ra Yes Aaj Ra Subha Sakala Ame Arambha Kariba Susta Din Sahita Yes Susta Din Ra Arambha Sahita Sakala Ra Suneli Kirana Ho A Pakhi Manankara Kuhu Kuhu Sora Aao Apanankara Garma Garam Chara Sugandha Jadi Din Ra Arambha Bhala Huye Sara Din Bhi Mana Khushi Rahe तेबे आज हमें जानिबा सुस्त दिन रो आरंभ आपण माने केमती करिवे आजकल समस्त मोबाइल टेंशन आउ व्यस्त जीवन भितरे इत्ते छंदी हे जाउ छंते जे सकाळ उठिबा सहित जेतेबेले आमे प्रथम सकाळ उठुछु तो प्रथमे फोन चेक करुछु किंतु जानि छंते कि ए छोटो अभ्यास आमो मन को दिन रो आरंभ रो ही थकेई देथाय हां सुस्त दिन रो आरंभ पई भास्कटिए